0: चिस्पा।
1: उठा माजा किंग, ओ माजे किंग।
2: मी?
1: घरी नाही जायचं का?
3: मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छमक छलो, तू माझा किंग किंग किंग।